मित्रांनो, संगीत कलेला ज्यांनी आयुष्य समर्पित केलं ते संगीत क्षेत्रातलं अतिशय सोज्वळ आणि सात्विक व्यक्तिमत्वाचं आपण वर्णन करतो ज्यावेळेला आपण माणिकताईंबद्दल, माणिक वर्मा यांच्याबद्दल बोलतो. माणिक वर्मा आणि भक्तिगीतं, भावगीतं या सगळ्यांचं जे नातं आहे ना ते अगदी अतूट आहे. कसं आहे बघा, माणिक वर्मा यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच झालं. 16 मे या दिवशी त्या वर्षाची सांगता झाली. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी माणिक वर्मा यांनी गायलेल्या गीतांचे कार्यक्रम, त्याच्या संदर्भातल्या स्पर्धा हे सगळं आयोजित केलेलं होतं. रेडिओच्या माध्यमातनं, आकाशवाणीच्या माध्यमातनं माणिकताईंची गाणी जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला त्या आवाजातली गोडी, त्या आवाजातली समर्पणाची भावना हे सगळं आपल्याला जाणवत असतं. माणिकताईंनी गायलेली 2 भक्तिगीतं ऐकू.

मित्रांनो, आपल्या मनाचा वेग प्रचंड असतो. मनामध्ये क्षणाक्षणाला असंख्य विचार येत असतात. आत्ता एक विचार येतो तर पुन्हा दुसरा विचार येतो. पण ज्या वेळेला आपलं मन त्या विठ्ठलाशी एकरूप होतं ना, तेव्हा मन म्हणजेच विठ्ठल सावळा असं म्हणावंसं वाटतं. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातलं गीत.

मित्रांनो, आज व्हॉट्सअप यंत्रणा चालत नाही आहे, पण तरीसुद्धा दूरध्वनीच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधलेत, त्यामुळे तुमचा उल्लेख नक्कीच करतो. अविनाश दिवेकर रत्नागिरीवरनं संपर्क झाला, त्यानंतर आत्माराम खराडे, प्रकाश मोतीवाले, श्रीपाद जोशी नाशिकवरनं संपर्क झाला, प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई बोरिवलीहून, लक्ष्मण पोहूरकर नांदेडहून, नीलांबरी कुलकर्णी, श्रीकांत फणसळकर आत्ता कोकणातनं बोलतायत, नेहमी विलेपार्ल्यावरनं संपर्क साधतात, विनय जोग विलेपार्ली पूर्व, गायत्री वैशंपायन दादर, नंदकुमार पाटील, त्यानंतर बोरिवलीहून प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई, मग जगन्नाथ केदारे, शास्त्री हॉलमधून बसुमती ठोसर आणि बोरिवलीहून अनिल नाईक, या सगळ्यांचा दूरध्वनी आला होता. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 रेनबो फंडेमध्ये पुन्हा भेटूया. 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया.

0: असावं अजून 5 मिनिटांनी.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: स्वानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: सुप्रभात श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफएम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. रेनबो फंडेमध्ये बुधवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला दोन गाणी ऐकवणार आहे. दोन गाण्यातनं म्हणजे आजचा जो विषय आहे ना, तो आजचा विषय हा एका जागतिक दिनवैशिष्ट्याशी संबंधित आहे असं सांगतो, नाहीतर तुम्हाला त्या दोन गाण्यातनं काहीतरी वेगळं वाटू शकतं. कळेल तुम्हाला, बघा, प्रयत्न करा. आज व्हॉट्सअप यंत्रणा बंद आहे पण दूरध्वनी चालू आहेत. 45 15 41 32 आणि 45 15 41 33 सुरू करूया रेनबो फंडे.
2: Sky, what's up in life? Man more calm, ithe no aaram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical start. Real life.

काय असेल आजच्या पूर्वार्धाचा विषय? थोडासा गोंधळात टाकणार आहे ना, सांगतो त्याची उकल नंतर करतो, पण जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरे या ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान नोंदवलं.

गिले 35 अंश सेल्सियस, किमान तापमान कुलाबा इथं 28 अंश सेल्सियस, सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सियस होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध झालेली नाही आहे, सांताक्रूज इथं 74%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं असेल, मात्र उष्णतेच्या लाटेची झळ ही आपल्याला पुसणार आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सियस तर किमान तापमान 28 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, आता आजच्या विषयाकडे. आज आहे 27 मे, आणि 27 मे हा दिवस वर्ल्ड मार्केटिंग डे म्हणजे जागतिक विपणन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि म्हणून तर चॉकलेटचा बंगला असेल, कोल्हापुरी साज असेल, विविध उद्योग क्षेत्रामध्ये झालेली प्रगती त्या संदर्भात आपण थोडं बोलूया. आणि बघा, तुम्हाला काही मागण्या करता येतात का मार्केटिंगच्या दृष्टिकोनात, नाही का, त्याबद्दल बोलूया. वस्तूंचा उल्लेख असलेले गीत असेल, ग्राहकासंबंधी आपण बोलूया. वर्ल्ड मार्केटिंग डे का आज साजरा करतात हे सगळं बोलूया, पण त्याआधी एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर पुढचं गीत. आधी व्यावसायिक विश्रांती.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

जनक म्हटले जाते ज्यांना, आणि त्यांचा आज जयंती, त्यांची जयंती आणि त्यानिमित्ताने हा दिवस वर्ल्ड मार्केटिंग डे म्हणून साजरा केला जातो. कसं आहे बघा ना मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या उद्योगांना व्यवसायांना खूप महत्त्व आहे आणि आपल्यालाही माहिती आहे की अनेक विद्यार्थी मॅनेजमेंट मार्केटिंग हे करिअर म्हणून निवडत असतात. आणि बघा ना, जय श्रमदेवी कृपाकरी, आपली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये या मार्केटिंगचं विपणनाचं महत्त्व खूप आहे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या उद्योगांवर आधारित आपली अर्थव्यवस्था आहे. आणि ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या उद्योगांचा विचार करत असतो तेव्हा एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं गीत आपल्या लक्षात येतं. हऱ्या नाऱ्या जिंदाबादमधलं गीत आहे, रवींद्र कुडाळकर यांनी गीताची पसंती कळवली. बघा कसं वेगळं.

मित्रांनो, आज वर्ल्ड मार्केटिंग डे आणि मार्केटिंगच्या पद्धती कशा बदलत गेल्या. म्हणजे सध्या कसं झालंय, ऑनलाईन आपल्याला जे काही हवं ते आपण एका क्लिकवरती मागवू शकतो, नाही का. सिनेमाला जायचं तर आपण तिकीट बुक करू शकतो, अगदी रेल्वे लाईन सुद्धा, म्हणजे रेल्वेची तिकीट सुद्धा आपण मोबाईलच्या माध्यमातून बुक करू शकतो. ऑनलाईन मार्केटिंगचा जमाना आला, जे पाहिजे ते घरात येऊ लागलं. पण एक काळ असा होता ना की फेरीवाले सुद्धा आपल्या वाडीमध्ये गल्लीमध्ये यायचे आणि त्या फेरीवाल्यांकडे वेगवेगळी खेळणी असायची. आपण आला आला फेरीवाला ऐकणार, तेच गाणं मी आत्ता शोधतोय. पण भांड्यांना कलही लावणारे

सुधाकर येत होते. छानपैकी भांड्यांना कलई लावण्यासाठी आणि मग कलईवालं आलं हो कलईवालं आलं अशी आरोळी देत ते यायचं हे मला आठवतंय पूर्वीच्या काळातलं. आजच्या काळात हे कलईवाले कुठे दिसतात का विचार करावा लागेल. पण आपल्याकडे भांड्यांना कलई लावण्याचं पण गीत आहे. आज अशी वेगवेगळी छान छान गाणी तुमच्यासाठी घेऊन आलं.

मित्रांनो, मार्केटिंगला खूप महत्त्व आहे. आपलं जे उत्पादन आहे ते लोकांपर्यंत पोचवणं, त्याची विक्री करणं, यातनं अर्थव्यवस्थेला बळकटी येत असते. आणि आपण बघतो ना की वेगवेगळ्या सणासुदीच्या निमित्ताने किंवा अगदी मे व्हेकेशन, मेच्या सुट्टीच्या निमित्ताने सुद्धा वेगवेगळ्या ग्राहकपेठांचं आयोजन केलं जात असतं. त्यानिमित्तानं अनेक उद्योजक पुढे येतात. आपण म्हणतो ना लघु उद्योग, कुटीरोद्योग, त्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि त्यानिमित्ताने या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या सगळ्या उद्योजकांना एक प्रकारचं व्यासपीठ मिळत असतं. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. त्यानिमित्ताने आपल्याला कळतं की गावांमध्ये सुद्धा किती प्रकारची कला आहे. अहो, टोपल्या विणणं असेल, बास्केट बनवणं जे ते आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर, वारली पेंटिंग, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण मागे बोललो होतो की ती जी चित्रकला आहे, वारली चित्रकला, त्या कलेचं महत्त्वसुद्धा खूप आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची भित्तीचित्रंसुद्धा विकली जातात. म्हणजे कुठलंही उत्पादन असेल तर ते वितरित कसं करायचं, ते डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, त्या विपणनाला महत्त्व आहे.

आणि म्हणून आजच्या काळामध्ये या मार्केटिंगच्या जगामध्ये डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग या गोष्टींनासुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वर्ल्ड मार्केटिंग डेच्या निमित्ताने आज आपण थोडंसं बोलतो आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्या संदर्भातली गीतं ऐकवण्याचा प्रयत्न करतो आहे. खास आपल्या बालदोस्तांसाठी आला रे आला फेरीवाला गीत ऐकवणार आहे, पण त्याआधी व्यावसायिक विराम असेल. तुम्ही दूरध्वनीच्या माध्यमातून तुमच्या पसंतीची गीतं या विषयावरती आधारित नक्कीच कळवू शकता. त्याकरता दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33. आता एक व्यावसायिक विराम आणि त्यानंतर फेरीवाल्याचं गीत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सांग तू।
1: हो हो सांग सांग।
0: मगर आहे सुसर आहे हरिण वाघ डुक्कर आहे।
2: मगर आहे सुसर आहे हरिण वाघ डुक्कर आहे।
0: प्राणी आहे पक्षी आहे फुलवेलींची नक्षी आहे।
2: प्राणी आहे पक्षी आहे फुलवेलींची नक्षी आहे।
0: गाडी आहे घोडा आहे नवरा नवरा।

107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल आणि आज आपण बोलतोय वर्ल्ड मार्केटिंग डे बद्दल. जागतिक विपणन दिवस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांविषयी सुद्धा आपण जाणून घेतोय. मित्रांनो, ट्रेनमधनं सुद्धा प्रवास करताना बघा ना, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकायला येत असतात. म्हणजे पास कव्हर असतं, आयकार्डचं जे कव्हर असतं ते असतं, किंवा पेनं विकायला येतात कधी कधी. आणि जर तुम्ही वाटेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलात किंवा कर्जतच्या दिशेने प्रवास करत असाल, मुंबई पुणे मुंबई असा प्रवास तुमचा सुरू असेल, तर कर्जत म्हटल्यानंतर कर्जत स्टेशन आलं की हमखास तिथला वडापाव हा खाल्ला जातोच, नाही का? गाडीमध्ये सुद्धा स्टेशनावरती तिथे आतमध्ये विकायला येतात खाद्यपदार्थ. आणि खाद्यपदार्थ म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठलं गाणं आता तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्ही ज्या गीताची वारंवार पसंती कळवली, ले लो भाई चिवडा ले लो,

मित्रांनो, करोना काळाची सुद्धा आठवण करून द्याविषयी यासाठी वाटते की त्यानंतर ऑनलाईन मार्केटिंग जास्त विकसित झालं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण करोना काळामध्ये आपण संपूर्णपणे घरी होतो आणि मग त्यावेळेचे जे नियम होते ते नियम तर आपण पाळत होतोच, पण आठवड्याला भाजीवाला हा आपल्या कॉलनीमध्ये वसाहतीमध्ये येत होता आणि मग सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून व्यवस्थितपणे त्या पद्धतीनं त्या भाजीची खरेदी होत होती. मुख्य म्हणजे कसं आहे बघा, जर आज तुम्ही मार्केटिंगचा विचार केला तर कोकण म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, कोकण म्हटल्यानंतर देवगडचा किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा आणि त्याचं जे वितरण असतं, म्हणजे बघा आता आंब्याचा सीझन खरं तर संपत आला आहे पण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे हे उपलब्ध आहेत. पायरी आंबा, रायवळ आंबा, हापूस आंबा. आणि हापूस म्हटल्यानंतर त्या संदर्भातलं गीत हवंच नाही का? हापूस चित्रपटातलं गीत ऐकतो.

वर्ल्ड मार्केटिंग डेच्या निमित्ताने वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळी उत्पादनं, त्या संदर्भात आपण बोलतोय. आणि मग देवगड म्हटल्यानंतर तो हापूस आंबा आणि त्या हापूस आंब्याचा उल्लेख असलेलं गीत सुद्धा ऐकवलं. मित्रांनो, तुम्ही पेण, पनवेल, रायगड या ठिकाणी गेलात किंवा इव्हन कोकणामध्ये सुद्धा, कोकण उत्पादनानं खूप महत्त्व आहे. आणि बघा ना, आंबा म्हटल्यानंतर मग आंब्याची साठं आली, मग फणस म्हटल्यानंतर फणसाची साठं आली, ही सुद्धा त्याची सुद्धा विक्री होत असते. आणि खाद्यपदार्थ म्हणजे फूड मार्केटिंग या विषयावरती एक वेगळा अख्खा कार्यक्रमसुद्धा होऊ शकतो. कारण तुम्हाला सकाळी सकाळी आंबा आणि हे सगळं म्हटल्यानंतर आपल्याला बरंच तोंडाला पाणी सुटलं असेल. कदाचित घरामध्ये आंबे येत असतील आणि लवकर तुम्ही आता सकाळी सकाळी नाश्त्याला आंबासुद्धा खात असाल, असं ते डाएट फूड वगैरे, तोसुद्धा एक मार्केटिंगचा वेगळा प्रकार आहे, त्याच्याबद्दल आपण आत्ता बोलणार नाही आहोत. पण वस्त्रोद्योगसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जर जयपूरला किंवा

राजस्थानला गेलात तर तिथे तुम्हाला बघा जयपूरमध्ये खास करून वस्त्रावरती एक वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स ही तुमच्या समोरच काढून दाखवली जातात. आणि समजा तुमचा एखादा शेला असेल किंवा ते विकायला सुद्धा तिथे असतं, एखादा जब्बा असेल, कुर्ता असेल, तर त्यावरती डाय प्रिंटिंग सुद्धा एक प्रकारचं केलं जातं आणि तिथे ते छापेसुद्धा त्याच्यावर मारून अच्छा छान पद्धतीचं डिझाईनसुद्धा केलं जातं. तोसुद्धा एक मार्केटिंगचा भाग झाला, नाही का? आता एक व्यावसायिक विराम असेल आणि मग पुन्हा थोडंसं मला वस्त्रोद्योगाबद्दल बोलायचं आहे, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम. प्रतीक्षा करा काही क्षणांची, कारण वस्त्रोद्योगामध्ये पैठणीचं जे महत्त्व आहे त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वस्त्रोद्योगाबद्दल बोलायचं झालं तर बघा की अन्न, वस्त्र, निवारामधली एक महत्वाची गरज म्हणजे वस्त्र. आणि जर पैठणीचा विचार केला तर येवला आणि पैठणी यांचं जे नातं आहे ना ते अतिशय जवळचं. आणि सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या गेम शोजमधनं या पैठणीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मुळात साडी पैठणी हा महिला वर्गाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आणि एक गाणं आपल्याकडे असं उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये 100 रुपयाची साडी असा उल्लेख आहे. सध्या 100 रुपयात काही येतं का? पण एक काळ असा होता की त्या 100 रुपयाच्या साडीला सुद्धा खूप महत्त्व होतं.

वर्ल्ड मार्केटिंग डेच्या निमित्ताने, जागतिक विपणन दिवसाच्या निमित्ताने आपण ग्राहक, उत्पादन, वेगवेगळे व्यवसाय यांच्याबद्दल बोललो. श्रमव्यवस्थेचं महत्त्व सांगितलं आणि कार्यक्रम आवडल्याचं कळवून आम्हाला दाद दिलेली आहे रवींद्र कुडाळकर, तन्वी घैसास, अरुणा घाडी, दिनानाथ पेडणेकर, मिलिंद टिपणीस, बाळकू पाटील यांनी नाशिकवरनं संपर्क केलेला होता आपल्याशी. सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आज व्हॉट्सअप चालत नाही म्हणून थोडीशी निराश आहे, हरकत नाही, लवकरच ते चालू होणार आहे, काळजी करू नका. तेव्हा या टप्प्याची सांगता, पण यानंतर पद्म मानकरी मालिकेत मी तुम्हाला कोणाचा परिचय करून देणार ते कळेलच.

पद्म मानकरी या मालिकेत आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती म्हणजे पद्मश्री पुरस्कार विजेते श्रीरंग लाड यांच्याबद्दल. मित्रांनो, परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातले प्रगतीशील शेतकरी म्हणून श्रीरंग उर्फ दादा लाड हे ओळखले जातात आणि त्यांना कापूस संशोधनातलं त्यांचं जे योगदान आहे ना त्याबद्दल त्यांना हा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या कार्याबद्दल नक्कीच सांगावं असं वाटतं. कसं बघा, शेतकरी कुटुंबातनं पुढे येत त्यांनी अनुभवांच्या जोरावरती कापसाच्या उत्पादन वाढीसाठी अनेक प्रयोग केले, त्यामुळे कापसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला. शेतकरी वर्गामध्ये श्रीरंग लाड हे दादा लाड म्हणून सुद्धा त्यांना म्हटलं जाऊ लागलं आणि कृषी ऋषी सुद्धा त्यांना म्हटलं जाऊ लागलं. कसं आहे बघा की मुळात 2002-2003 या काळामध्ये कापूस पिकातील उत्पादकता घटवणाऱ्या गळफांदी फांद्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि मग त्यांनी फांद्यांची प्रारंभी छाटणी करण्याची प्रभावी आणि शास्त्रीय पद्धतसुद्धा विकसित केली. मुख्य म्हणजे कृषी

संवर्धनामध्ये त्यांचा महत्त्वाचं योगदान तर आहेच, पण याचबरोबर पशुसंवर्धन क्षेत्रात सुद्धा त्यांचं कार्य आहे. शेतकऱ्यांनी शेतीकडे, खास करून कापूस शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली ती अर्थातच श्रीरंग लाड यांच्या प्रयत्नांमुळे. ते त्यांच्यासाठी मोटिवेटर ठरलेले आहेत, प्रेरणास्थान ठरलेले, आणि ते पद्म पुरस्काराचे, पद्मश्री पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांचं आपण अभिनंदन करूया.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर

आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4 मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे

0: रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाईफ, मन मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्युझिकल साथ, रियल लाईफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे.
3: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल. रेनबो फंडेच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज सकाळी एकदम माहेरची साडी मधले जागर गीत मी का लावलं असेल. माहेरची साडी या चित्रपटानं लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते सगळ्यांनाच माहिती आहे. जशी माहेरची साडीमधली अलका कुबल आठले यांची भूमिका लोकप्रिय झाली, त्याचप्रमाणे माहेरची साडीमधली खाष्ट सासू कोणी साकारली होती? अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी. आणि आज मला त्यांच्याबद्दल बोलावंसं यासाठी वाटतंय की काल एक अतिशय उत्तम असा सोहळा आयोजित केला होता शिवाजी मंदिर दादर इथं. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे हे सगळ्यांनाच ठाऊक आहेत आणि ते नेहमीच कल्पक उपक्रमांचं आयोजन करत असतात. उषा नाडकर्णी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त, बघा 80 वय वर्ष 80 आहे त्यांचं त्या वाढदिवसानिमित्त, म्हणजे वाढदिवस नंतर आहे, पण त्यांनी 80व्या वर्षानिमित्त खास एक सोहळा आयोजित केला होता. त्यांचा सत्कार करण्यात आला आणि मुख्य म्हणजे बघा 1979 सालापासून त्या मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी मालिका पवित्र रिश्तामधली त्यांची भूमिका तुम्हाला आठवत असेलच आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊ असं आपण उषा नाडकर्णी यांना म्हणत असतो. दूरदर्शनचा काळ आठवतो 1988 सालातला. चाळ नावाची वाचाळ वस्ती ही मालिका प्रसारित होत होती, त्यामध्ये उषा नाडकर्णी यांची भूमिका होती. आणि मग अनेक चित्रपट, हेच माझं माहेर असेल किंवा बंडलबाज सारखा चित्रपट असेल, अनेक चित्रपटातनं त्यांनी कामं केली. पाहुणा नावाच्या नाटकामध्ये प्रशांत दामले यांच्यासमवेत त्यांची भूमिका होती. पुरुष, पर्याय, आमच्या या घरात अशी विविध नाटकं त्याच्यात त्यांच्या भूमिका गाजल्या. हिंदी मालिका आणि अनेक दशकं त्या कार्यरत आहेत. आता याच आठवड्यामध्ये त्यांचे काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत, महाराष्ट्र फाईल्स असेल किंवा तुंबाडची मंजुळा असेल, लाडकी बहीण नावाचा चित्रपट. म्हणजे याही वयात, वयवर्ष 80 असताना सुद्धा उत्तम काम आणि त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, ही गोष्ट खूप महत्त्वाची. त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी या सोहळ्यामध्ये. आणि सोहळा अतिशय देखणा झाला. नशीबवान नावाचा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, या चित्रपटातली उषा नाडकर्णी यांची भूमिका अतिशय वेगळी होती. मोहन जोशी, आशा काळे नाईक यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. आणि मग या चित्रपटात त्यांच्यावरती चित्रित झालेलं एक गीत आहे, ते आता ऐकवतोय. ऋण फिटता फिटेना.

मित्रांनो, 1980 नंतरच्या काळामध्ये जे काही मराठी चित्रपट आले त्याच्यामध्ये अनेक चित्रपट जे यशस्वी ठरले त्यामध्ये मुंबईचा फौजदार या चित्रपटाचं नाव नक्कीच घ्यावंसं वाटतं. मुख्य म्हणजे रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्या या भूमिका चित्रपटात होत्या आणि या चित्रपटातलं एक युगल गीत खास लोकप्रिय झालं होतं. चित्रपटातले काही काही संवादसुद्धा लोकप्रिय होतात आणि जसं आपण अशी बनवाबनवीचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा धनंजय माने इथेच राहतात का किंवा 70 रुपये वारले हे जसं आठवतं ना तसं मुंबईचा फौजदार म्हटल्यानंतर अहो पॅन्टवालं अशी जी त्यातली जी हाक मारण्याची पद्धत जी होती त्या चित्रपटात ती सुद्धा लोकप्रिय झाली होती. त्या चित्रपटातले युगुलगीत नक्की ऐकूया.

मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या विषयांवर बोललो. रेनबो फंडेचा जो पूर्वार्ध होता तो पूर्वार्ध आपण वर्ल्ड मार्केटिंग डे, जागतिक विपणन दिवस या विषयाबद्दल बोललेलो होतो. उत्तरार्धामध्ये आपण उषा नाडकर्णी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त बोललो. आता ठीक 7:40 आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगे आणि सन्स या कार्यक्रमाचा भाग 8 आपल्याला थोड्याच वेळात ऐकता येईल, ठीक 7:40. प्रतीक्षा करा काही क्षणांची. आणि अभिप्राय कळवण्याकरता दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33.

0: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
4: नमस्कार. गहुमणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची, म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओवलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा दोन पदरी, तीन पदरी, चार पदरी माळा, त्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22 ते 24 इंचाची चार पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओवली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण, जसे मंगळसूत्राच्या तारा असतात. तर ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये बनते, चार पदरी थस्तशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते आणि ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये, तर 7.5-7 लाख रुपयापर्यंत चार पदरी गहू मण्याची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल युज करता म्हणून वापरता येण्यासारखे असते, कारण ठसठशीत दिसल्या
1: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणीमाळ ही सुद्धा याच टाईप मध्ये येते?
4: नाही, व्हर्टिकल मणीमाळ हे तुम्हाला आता माहितीये कारण तुम्ही आत्ताच्या 20व्या 21व्या शतकातले आहेत म्हणून, पण अदरवाइज व्हर्टिकल मणी हे आत्ताचा आधुनिक प्रकार आहे.
1: बर.
4: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठीमणीला तास असतात तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोले असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं, आता इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं, तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मण्याची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15 ते 16 ग्रॅम पर्यंत होते, आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे GST 15-16% मजुरी, तर 3 ते 3,20,000 पर्यंत ही एक पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
1: बरं.
4: आता मोहनमाळ आणि जोंधळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत.
1: बरं.
4: आणि तिथे वापरले जातात. तुम्ही जर कंठीमणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो, षटकोन असतो, तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहुमणी माळ ही खूपच परंपरागत आहे, ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहिती आहे की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहुमाळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
4: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना

0: गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर।
1: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम। 7:45 होत आहेत। प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 17।

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा दुसरा भाग.
1: तर श्रोते हो, आपण मागच्या भागात ऐकल्याप्रमाणे आपली जुन्या गावांची नावं नवीन वस्त्यांना देण्याची पद्धत जुन्या काळापासूनच अस्तित्वात आली आहे हे लक्षात येतं. तर्कबुद्धीनं विचार केला तर दादर हे नावही तसंच आलं असावं हे आपल्याला कळेल. असं म्हणण्याचं कारण असं की केळवे, माहीम, पालघर परिसरात दादरपाडा नावाचा एक भाग आहे. त्या दादरपाड्याचं स्थान मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. किनारपट्टीवर वर उत्तरेला तिथल्या माहीमचा समुद्र किनारा आणि दक्षिणेला केळव्याचा किनारा, याच्या ठीक मध्ये समुद्राची एक लहानशी खाडी आत येते. ज्या खाडीच्या किनाऱ्यावरच दादरपाडा वसलेला आहे आणि या खाडीला दादरपाडा खाडी असं नाव आहे. इथून नजीकच मांगेलवाडा आहे आणि मांगेलवाड्यापासून थोड्या अंतरावरच खालच्या बाजूला शीतळा देवीचं मंदिर आहे. दादरपाडा माहीम आणि केळवा या दोन ठिकाणच्या सीमेवर आहे. नेमकी अशीच भौगोलिक ठेवण आणि हीच वैशिष्ट्य मुंबई माहीमच्या परिसरात असलेल्या दादरमध्ये दिसतात आणि म्हणून मग याच परिसरात कुठेतरी मुंबईतलं मूळ दादर असावं या तर्काला पुष्टी मिळते. हा तर्क अजून थोडा पुढे ताणला असता केळवे माहीम मधल्या दादरपाडा भागातले काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्या बरोबर आले असावेत आणि त्यांनी या माहीम बेटाच्या दक्षिण टोकावर वस्ती केली असावी असं लक्षात येतं. जवळच असलेला माहीमचा समुद्र किनारा, लागूनच असलेली माहीम आणि वरळी बेटांच्या मधली खाडी आणि त्याच्या नजीकच असलेलं शीतळा देवीचं मंदिर आणि माहीम मध्ये असलेला मांगेलवाडा ज्याचं आत्ताचं नाव मांगेलवाडी असं आहे, ही सगळी रचना पाहिली तर त्यांना या भागाचं आपल्या मूळ स्थानाशी असलेलं साम्य दिसलं असावं आणि मग आपल्या इथल्या वस्तीला दादरपाडा असं आपल्या जुन्या वस्तीचं नाव दिलं असावं हे आपल्याला सहज कळतं. काळाच्या ओघात त्या नावातला पाडा गळून आजचं दादर झालं असावं. आता या वस्तीचं नेमकं आजचं ठिकाण सांगायचं झालं तर कबूतरखाना ते पोर्तुगीज चर्च आणि तिथून कीर्ती महाविद्यालयाच्या किनारपट्टीच्या आसपासचा किंवा त्या दरम्यानचा हा भाग असावा. इथून अगदी जवळच म्हणजे सुमारे 1000 वर्षांचा इतिहास असणारं प्रभादेवीचं स्थान आहे आणि याच परिसरात पोर्तुगीज चर्चही आहे. स्मशानभूमी ही जवळच्या समुद्र किनाऱ्यावर आहे. देवालयांचं किंवा स्मशानाचं स्थान वस्तीपासून काहीसं दूर गावाच्या सीमांवर असतं. हा भाग आपण लक्षात घेतला तर इथे माहीमची सीमा संपत असावी आणि त्याच्या आसपासच बिंबाच्या काळात नवा दादरपाडा वसला असावा असा अंदाज करता येतो. 21व्या शतकातही हा परिसर आपलं मूळ म्हणजेच जुनं स्वरूप टिकवून ठेवण्यात बराचसा यशस्वी झालाय असं आज या भागाकडे पाहताना आपल्या लक्षात येतं. पूर्वी हा मुख्य माहीम बेटाचाच एक भाग असल्यामुळे त्याला स्वतंत्र असं अस्तित्व नसावं.
0: आता आपण आजच्या कबूतरखान्यापासून

0: बसून एक एक खूण तपासत दादर पश्चिमचा शोध घेऊयात. पहिली ठळक खूण म्हणजे रस्ता. दादर स्टेशन नजीकच्या फुलबाजारातून एक रस्ता येऊन कबूतर खाण्याला मिळतो. या रस्त्याचं आजचं नाव MC जावळे रोड. हा मूळचा दादर मेन रोड. रेल्वे मार्ग सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्वेकडील परळच्या हिंदमाता नाक्यापासून सुरू होऊन तो कबूतर खाण्यापर्यंत येत असे. हा रस्ता रेल्वे मार्ग ज्या ठिकाणी ओलांडत असे त्या ठिकाणी असलेल्या जुन्या फाटकाच्या खुणा आजही दिसून येतात. या रस्त्याचं आजचं नाव दादासाहेब फाळके रोड. हा रस्ता आपल्या नावात दादर हे नाव धारण करून कबूतर खाण्यापर्यंत येत असे, याचाच अर्थ तो दादर या गावाकडे जाणारा असून ते गाव या रस्त्याच्या पश्चिम टोकावर असणाऱ्या कबूतर खाण्याच्या जवळ असलेल्या भवानीशंकर रोड आणि SK बोले रोड ह्यामधील वस्ती, त्याचप्रमाणे आगर बाजार ते समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या पट्टीत मूळचं दादर होतं असं म्हणता येईल. या शक्यतेला बळ देणारी दुसरी खूण म्हणजे ह्या रस्त्याच्या दुतर्फा असलेला बाजार. मधल्या रेल्वे लाईनमुळे आज दोन भागात विभागला गेलेला हा रस्ता त्या काळी परळहून दादरला येण्यासाठी एकमेव रस्ता होता. लोकांच्या वहिवाटीचा हा प्रमुख रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्यावर बाजार वसला असावा. जावळे रोडवर भरणारा आजचा बाजार ही त्या काळचीच खूण आहे. काही वर्षांपूर्वी सिनेमाच्या स्टुडिओजनी व्यापलेली ह्या रस्त्याची पूर्वेकडली बाजू आज कपड्यांच्या ठोक बाजाराने भरली आहे. रस्त्याच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या दुकानांपासून ते अगदी फेरीवाल्यांपर्यंत हवे ते जिन्नस विकत मिळतात. पश्चिमेकडच्या बाजूचा बाजार तर अगदी गावचा आठवडी बाजार असावा तशाच पद्धतीचा दिसतो. लोकवस्ती असते तिथे बाजार असतो हे लक्षात घेतलं तर मूळचा दादरपाडा इथंच कुठंतरी असावा. वस्ती वाढत गेली तशी याच्या आजूबाजूला जोशीवाडी, पाटीलवाडी, धुरुवाडी अशा वाड्या वसत गेल्या असाव्यात. मूळचा दादरपाडा किंवा आजचं दादर कबूतर खाण्याच्या आसपासच होतं ह्याची आणखी एक खूण इथल्या दादर रेल्वे स्टेशनच्या नावातही मिळते. रेल्वे स्टेशनांना नावं देण्याची रेल्वे खात्याची विशिष्ट पद्धत लक्षात घेतली तर दादर आत्ता सांगितलेल्या ठिकाणीच होतं ह्या अनुमानाला पुष्टी मिळते.
1: रेल्वेच्या व्यवस्थेनुसार स्थानक जर ऐन गावातच असेल तर त्या स्थानकाला त्या गावाचं नाव दिलं जाईल. उदाहरणार्थ विलेपार्ले, अंधेरी, ठाणे, भायखळा इत्यादी इत्यादी. जर रेल्वे स्थानक नजीकच्या गावापासून दूर असेल तर त्या स्थानकाला नाव देताना त्या गावाचं आणि त्याच्याबरोबर रोड असं लिहिण्याची रेल्वेची व्यवस्था आहे. उदाहरणार्थ माटुंगा रोड स्थानक. मुख्य माटुंगा गाव आहे पूर्व दिशेला. मध्य रेल्वेवर माटुंगा याच नावाचं स्थानकही आहे कारण ते माटुंगा गावातच उभं आहे. परंतु त्या स्थानकाला समांतर असलेल्या पश्चिम रेल्वेवरच्या स्थानकाचं नाव मात्र आहे माटुंगा रोड. याचाच अर्थ असा की ह्या स्थानकावर उतरून काही अंतर चालत गेल्यावर माटुंगा गावात जाता येतं. दादरच्या बाबतीत बोलायचं झालं तर पश्चिम आणि मध्य रेल्वेवरच्या दोन्ही स्थानकांचं नाव मात्र आहे दादर, ज्याचा सरळ सरळ अर्थ होतो की ही स्थानकं दादर गावाच्या कुशीतच वसलेली आहेत आणि गाव अगोदर सांगितल्याप्रमाणे कबूतर खाण्याच्या आसपासच आहे किंवा होतं या अनुमानाला दुजोराच मिळतो.
0: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 17. मित्रांनो, आज FM गोल्ड वाहिनीवरती सकाळी 10 वाजता आपल्या भेटीला येईल RJ ग्रीष्मा, आणि दुपारी 2:30 ते 5 यावेळेत FM रेनबो वाहिनीवरचे म्हणजे 107.1 MHz कार्यक्रम सादर करेल RJ गोपी. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेचा आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आस्वाद घेऊ शकाल. अच्छा, पुरतं इथंच थांबूया. गणेशला अनुमती द्या. नमस्कार.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा। अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न। गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह। आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली। अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे। हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं। दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं। राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते। सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे। अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं। सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं। घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत। लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे। भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला। कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते। महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली। 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत। या काळात केंद्र सरकारने

परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाजमाध्यमावरील संदेश देशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फादेवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फादेवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. देशभरात अनेक भागात तापमानात वाढ झाली असून वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अशा तीव्र उन्हामध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जाताना पाणी सोबत ठेवावं असा सल्ला त्यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात दिला आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं टाळावं आणि शक्य तितकी विश्रांती घ्यावी. प्राणी आणि पक्ष्यांसाठी घराबाहेर बाल्कनी, गच्ची, दुकानं किंवा कार्यालयाबाहेर पाण्यानं भरलेलं एक लहान भांडं ठेवावं असंही त्यांनी सांगितलं. या कडक उन्हात लहान मुलं, वृद्ध आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो. वेळेवर लक्ष न दिल्यास या स्थितीचं रुपांतर उष्माघातासारख्या गंभीर समस्येत होऊ शकतं. अशावेळी सतर्कता आणि काळजी एखाद्याचा जीव वाचवू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. या काळात संवेदनशीलता आणि मदतीची भावना महत्वाची असल्याचं नमूद करत पंतप्रधानांनी तहानलेल्या व्यक्तींना पाणी देण्याचं आवाहनही केलं. निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनर्निरीक्षण SIR प्रक्रियेला अवैध ठरवता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार निवडणूक आयोगाला SIR आयोजित करण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये SIR आयोजित करण्यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या रिट याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. निवडणूक आयोगानं अवलंबलेली प्रक्रिया लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 आणि मतदार नोंदणी नियम 1960 यांच्या विरुद्ध आहे. तसंच या प्रक्रियेमुळे मतदार यादीत आधीच असलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाची गृहीत मान्यता रद्द होईल हे युक्तिवाद न्यायालयानं फेटाळून लावले. SIR प्रक्रियेचा उद्देश मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे उद्दिष्ट साध्य करणं आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत झालेल्या खुल्या चर्चेत न्यूयॉर्क इथले भारताचे राजदूत पी हरीश यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यांना ठाम उत्तर दिलं. भारतानं स्पष्ट केलं की स्वातंत्र्यानंतरपासूनच पाकिस्तानकडून सीमापार आक्रमण, दहशतवाद आणि भारतविरोधी कारवायांचा सामना करावा लागत आहे. भारताला सीमापार दहशतवादाविरुद्ध स्वतःचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं. धार्मिक अतिरेकी विचारसरणी, हिंसक

कट्टरता आणि भारत विरोधी प्रचाराला पाकिस्तानकडून सातत्याने पाठबळ दिलं जात असल्याचंही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये स्पष्ट केलं. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं आज आणखी 2 जणांना अटक केली. लातूर इथले डॉक्टर मनोज शिरुरे याला आज चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्र पेपरमधले प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे याच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील सीबीआयनं आज अटक केली. त्याने आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज खजुराहो इथं ही माहिती दिली. आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगत त्यांनी निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी विविध सार्वजनिक सुविधांच्या दुमजली बांधकामाला राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. काल याबाबतचं अधिकृत मंजुरी पत्र जारी करण्यात आलं. या विकास कामामध्ये व्यापारी संकुल, दर्शनबारी, पादचारी पूल, प्रतीक्षा कक्ष, भक्तनिवास, सभामंडप आदी कामांचा समावेश आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात सात्विक चिराग जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: बहुत ही खूबसूरत गाना, बहुत ही बेहतरीन फरमाइश। राकेश माथुर जी पुणे से इन्होंने ये फरमाइश की थी। सुल्तान फिल्म का ये गाना था। चलिए अगला गाना सुनते हैं।
1: अगला गाना जो है गंधर्व, हम अभी नहीं सुन पाएंगे क्योंकि घड़ी की सुइयों पर नजर डाल लीजिए, और अच्छा। अगला गाना हम अपने श्रोताओं को जरूर सुनवाएंगे। आप को श्रोताओं से इतना लगाव हो रहा है कि आप भी सोचते हैं कि हम ज्यादा गाने सुनवा दें, जैसे कि हमारा भी यही मतलब तरीका होता है कि हम बातें कम करें और ज्यादा से ज्यादा गाने सुनवाएं। तो बिल्कुल हम गाने सुनवाएंगे, लेकिन 1:30 पर हम समाचार सुनेंगे मराठी भाषा में, और फिर उसके 10 मिनट बाद यानी 1:40 पर ये हिट एंड हॉट कार्यक्रम जारी रहेगा। सुनते रहिए FM रेनबो चैनल।
2: आकाशवाणी FM रेनबो, आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळं इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे। एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही, तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं। निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं। देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आत्तापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आत्तापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू।
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी, आणि तुमचा आरजे मित्र चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे। शाळांना ना सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि पुढच्या महिन्यात शाळा सुरू होतील। सुट्ट्या सगळ्यांनाच आवडतात, पण या सुट्ट्या संपून शाळा कधी सुरू होईल याची एक ओढ लागलेली असते। काही जणांची शाळा संपून आता बरीच वर्ष झाली असतील, शाळेचे ते जुने दिवस आजही आठवतात। मग या जुन्या आठवणी जागवण्यासाठी गेट टुगेदर केलं जातं, जुने मित्र पुन्हा भेटतात, तीच धमाल मस्ती एका दिवसासाठी का होईना पुन्हा अनुभवता येते। चला दोस्त हो बोलू काहीमध्ये आज आपण शाळेच्या गेट टुगेदरबद्दल बोलणार आहोत, आणि तुमचं गेट टुगेदर कधी झालं आणि तुमचा अनुभव काय होता ते मला नक्की सांगा। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1432 आणि 45 15 41 33। पुन्हा एकदा सांगतो, दूरध्वनी क्रमांक 02245 1431 आणि 45 15 41 33। व्हॉट्सअप क्रमांक काही कारणांमुळे बंद आहे, तर तुम्हाला फोन करूनच मला सांगावं लागेल की तुमचं गेट टुगेदर कधी झालं आणि तुमचा अनुभव काय होता।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: चला दोस्तो, हो बोलू काही मध्ये. आज तुम्हाला विचारलंय की तुमच्या शाळेचं गेट टुगेदर कधी झालं आणि त्याचा अनुभव काय होता, तर मला व्हॉट्सअप क्रमांक बंद असल्यामुळे दूरध्वनी आलेले आहेत वसुमती ठोसर यांचा. आणि त्या म्हणत होत्या की 1970 त्यांची SSC झाली आणि तेव्हा काही एवढं फॅड नव्हतं गेट टुगेदरचं, आणि पण शाळेच्या आठवणी त्यांना आजही आठवतात. दिवेकर यांचा फोन आला होता रत्नागिरीवरून आणि त्यांची 1974 SSC बॅच आणि ते 50 वर्षानंतर ते बेडेकर विद्यामंदिर ठाण्याच्या या शाळेमध्ये होते आणि 50 वर्षानंतर शाळेचे हे जुने सवंगडी पुन्हा भेटले. तुमच्या शाळेचं गेट टुगेदर कधी झालं आणि त्याचा अनुभव काय होता ते मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245411 आणि 4515433.

चला दोस्त हो बोलू काही, हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुम्हाला मी आज विचारलंय की तुमच्या शाळेचं गेट टुगेदर कधी झालंय आणि त्याचा अनुभव काय होता. आणि मला दूरध्वनी करून सांगितलं आहे मंगेश म्हात्रे यांनी, ते म्हणत होते की किंग जॉर्ज शाळेचे ते विद्यार्थी दादरचे, आणि ते सगळे विद्यार्थी बऱ्याच वर्षानंतर दादरमध्येच एका हॉलमध्ये भेटले आणि मस्त त्यांनी धमाल गाणी मस्ती करत तो कार्यक्रम साजरा केला, अर्थात जेवणसुद्धा होतं. आणि आत्माराम खराडे यांचं दूरध्वनी आला होता आणि 1975 त्यांची SSC बॅच आणि 1980 म्हणजे लगेच 5 वर्षांनी ते शाळेचे सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटले होते, राजा शिवाजी विद्यालयाचे ते विद्यार्थी. आणि त्यांचाही गेट टुगेदरचा अनुभव अगदी मस्त होता, भारी होता. प्रमोद राऊत यांची 2003 बॅच SSC आणि ते भेटले होते अगदी 2025. आणि ह्या जुन्या आठवणी शाळेच्या सगळ्या आठवल्या जातात या निमित्तानं, गेट टुगेदरच्या निमित्तानं. आणि तुमचाही गेट टुगेदरचा काय अनुभव होता आणि तुमचं गेट टुगेदर कधी झालं त्याविषयी, तुमच्या शाळेविषयी मला नक्की सांगा. आणि तुम्ही मित्र मैत्रिणी सगळे भेटून, सगळे जुने सवंगडी भेटून काय आनंद कसा साजरा केला तेही मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4132 आणि 4515 4133.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
5: चला दोस्तो, हो बोलू काही. हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आणि मी तुम्हाला विचारलंय की तुमच्या शाळेचं गेट टुगेदर कधी झालं आणि तुमचा अनुभव काय होता. मला चित्रा कर्वे यांचा दूरध्वनी आला होता आणि 1976 सालची त्यांची SSC ची बॅच सेंट कोलंबा शाळेची

त्यांनी गेट टुगेदर कधी कसं साजरं केलं ते सांगितलं की पूर्वीच्या काळी जशी घंटा असायची ना तशी ती घंटा त्यांनी वाजवली आणि सगळ्या जणी त्या जमल्या, त्यानंतर हजेरी घेतली, प्रार्थना म्हटली आणि मग सगळे एवढ्या 50 वर्षामध्ये कोणी कोणी काय काय केलं ते विचारलं आणि त्यानुसार एक गोल्डन गर्ल अशी पदवीसुद्धा त्यांनी बहाल केली आणि सगळ्या मैत्रिणींना सांगितलं की तुम्ही घरी गेल्यानंतर रात्री प्रत्येकाचा जो काय अनुभव होता तो लिहायचा आहे आणि लिहून पाठवायचा आहे. तर अशी ही धमाल असते शाळेचं गेट टुगेदर म्हटलं की, आणि तीच धमाल तुम्ही अनुभवली असेल तर मला नक्की सांगा. 02245 1432 आणि 4515 4133 या दूरध्वनी क्रमांकावर.

रसिकाओ, शाळेच्या त्या जुन्या आठवणींना आज नव्यानं उजाळा मिळाला आणि शाळा म्हटलं की मन भरून येतं आणि मन भरून आलं की डोळेही पाणावतात, इतका हा आपल्या काळजाजवळचा विषय. मी तुमचा मित्र गोपी भोसले, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. आता वृत्त थांबतोय, गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, 5 वाजेपर्यंत आपण दोघेही सोबत असणार आहोत. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। पंढरपूरवाडी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश। 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त। SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं, या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे। याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळं त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे। तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं। निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं। यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं। देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे। प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत।
हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आत्तापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MSCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पिक्रिक ॲसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21

पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्स पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याण श्रीमार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही। चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी सार। दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी सार 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
2: नमस्कार रसिको, दुपारच्या या निवांत वेळी तुम्ही ऐकताय रेडिओ न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी तुमचा आर्जमित्र गोपी भोसले तुमच्यासोबत आहेच आणि ही सुमधुर गाणीही आपल्या साथीला असणार आहेत।
3: हाय तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला,

राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला दादा बाबा ना राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला सारे लोकात

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

रसिको, आताचे काही यशस्वी कलाकार लहानपणापासून सिनेमात काम करत आलेत आणि काही जण मोठेपणीही यशस्वी झाले, तर काहींना ही मायानगरी आवडली नाही आणि त्यांनी आपले वेगळे मार्ग चोखाळले. आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण अशाच कलाकारांविषयी बोलूयात. तुम्हालाही तुमच्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे कोणते रोल्स लक्षात आहेत आणि ते जरूर मला सांगा. आणि या यादीत सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते म्हणजे सचिन पिळगावकर यांचं. 5 वर्षाच्या असतानाच त्यांनी या हा माझा मार्ग ऐकला या सिनेमात काम केलं होतं. उठा राष्ट्रवीर हो हे गाणं छोटा सचिन ज्या आवेशात म्हणतो ना, ते पाहून क्षणभर त्या चिमुरड्याला उचलूनच घ्यावंसं वाटेल. आणि या सिनेमासाठी सचिनजींना राष्ट्रपती पारितोषिकही मिळालं होतं. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या बालपणीत जवळपास 65 चित्रपट साकारले असल्याचं सांगितलं जातं. यात अनेक हिंदी चित्रपटातून ते बालकलाकार म्हणून आणि पुढे जाऊन नायक बनण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. आजही हिंदी डान्स रियालिटी शोमधून सचिन पिळगावकर यांना आदरानं आमंत्रित केलं जातं. ज्या गाण्याचा मी उल्लेख केला ते गाणं आता ऐकूया, उठा राष्ट्रवीर हो.

बालिका वधू गीत गाता चल नदिया के बाहर आँखियों के झरोखे से शोले यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात सचिनजींनी भूमिका साकारल्या. गायक, दिग्दर्शक, अभिनेता अशा सर्वच भूमिका त्यांनी चोख बजावल्या. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांना सोबत घेऊन मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. बालकलाकार, प्रसिद्ध प्रमुख नायक ते दिग्दर्शक आणि परीक्षक अशा विविध भूमिकेबाबत त्यांचं नेहमीच कौतुक झालं. छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून प्रवेश करणारे महेश कोठारे यांची कारकीर्द देखील अशीच म्हणावी लागेल. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून त्यांनी बालकलाकाराच्या भूमिका साकारल्यात. राजा रंक या हिंदी चित्रपटातली त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. तू कितनी अच्छी है, तू कितनी भूली है हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष लोकप्रिय ठरलं होतं. आणि महेश कोठारेंचा विषय निघालाच आहे तर त्यांच्या चित्रपटातलं हे गाणं ऐकूया.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: रसिको, महेश कोठारे यांनी वकिलीची पदवी मिळवली आणि काही वर्ष त्यांनी वकिली देखील केली, बरं का? आणि बालकलाकार म्हणून ओळख मिळवून त्यांनी चित्रपटात नायक म्हणून पदार्पण करण्याचं धाडस केलं आणि ते यशस्वी ठरले। मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच घरचा भेदी, लेक चाललेली सासरला या चित्रपटातून खलनायकाचं पात्र साकारण्याचं साहस त्यांनी केलं। गुपचूप गुपचूप, थोरली जाऊ हे चित्रपट करत असताना दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट होता। आणि या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली। त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केलं। कुबड्या खवीस, कवठ्या महाकाळ, तात्या विंचू, गिधाड गँग अशी त्यांच्या चित्रपटातली हटके नावाची पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली। सध्या महेश कोठारे मालिका दिग्दर्शनाकडे वळले आहेत आणि त्यांच्या मालिकांमधून त्यांनी अनेक नव्या नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे। उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक अशी ओळख त्यांनी जपली आहे आणि महेश कोठारे यांचे सुपुत्र आदिनाथ कोठारे यांनीही माझा छकुला या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं आणि नंतर ते झपाटलेला 2 या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसले।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रसिक हो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. मास्टर अलंकारने बऱ्याच सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. 1970 सालचा घरकुल म्हणजेच पप्पा सांगा कुणाचे वाला चित्रपट अलंकारचा पहिला सिनेमा. गंमत म्हणजे हा घरकुल आपल्या मासूमचा ओरिजिनल पिक्चर आहे. जुगल हंसराजने केलेली मुलाची भूमिका अलंकारने केली होती आणि त्यानंतर त्यानंतर अंदाज, दीवारमधला छोटा अमिताभ, सीतावर गीता असे 100 हून अधिक सिनेमे त्याने केले. पण इथं काही खरं नाही हे त्यानं वेळीच ओळखलं आणि योग्य वेळेत काढता पाय घेतला. अलंकारला पाहायचं असेल तर हे राष्ट्रदेवतांचे गाणं पहाच पहा. आता ऐकूया पप्पा सांगा कोणाचे.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी झाकोळ नावाच्या मराठी चित्रपटात छोटी भूमिका केली आणि त्याच वर्षी कलयुग या चित्रपटात त्यांनी काम केलं आणि त्यानंतर शेखर कपूर यांच्या मासूम या चित्रपटात त्यांनी काम केलं आणि या चित्रपटातल्या भूमिकेमुळे त्यांना समीक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यावेळी त्या अवघ्या 9 वर्षांच्या होत्या. यशोमती मैया से बोले नंदलाला म्हणणारी सत्यम शिवम सुंदरममधली पद्मिनी कोल्हापुरे कोणाच्या लक्षात नसेल. ज्यानंतर प्रेमरोग या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसल्या. जितेंद्र आणि सुलक्षणा पंडित यांच्या एका हिंदी सिनेमात निवेदिता जोशी लहानपणीच झळकल्या होत्या आणि एका बसमध्ये आदमी मुसाफिर हे गाताना त्या अगदी गोड दिसतात. अर्थात नंतर धूमधडाकामध्ये त्या काही कमी गोड दिसल्या नाहीत. तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक गाडी बाकी अनाडी आठवत असेलच. हा तोच तो. त्यावरून पुढे हिंदीत टारझन द वंडर कार सिनेमा निघाला तो. तर त्या सिनेमात लहान प्रिया अरुणची भूमिका केली आहे ऋजुता देशमुखने.

0: माझ्या दिलाच्या पळद्यावर सगळ्याच गुणांनी ही रोग हो
1: आवा ऐका तरी तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत ये तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत ये दरले झाकोई
2: चल चल गळ्यात पडू नको
0: माझ्या अंगणात माझ्या अंगणात पोरी तुझं काय काम का मी तर नाम वाला हो मी तर नाम वाला बदनाम व्हायचं नाही का माझ्या अंगणात

आटा कोणी मला जंगली मा वा पागल मजनू मणा आटा कोणी मला जंगली मणा वा पागल मजनू मणा मी प्रेम दीवान।

0: अरे बाप रे।
1: लटपट लटपट लटपट लटपट तेरी चाल है मोटी नकरेली, बात तू करती

0: नमस्कार, मी महेश कोठारे। मधुर मराठी गाणी आणि छान छान माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी नक्की ऐका आणि मजेत रहा आकाशवाणी FM रेनबो वाहिनी।
1: रसिक हो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। स्वप्निल जोशी हा देखील हिंदी मालिकांमधून बालकलाकार म्हणून नावलौकिक करताना दिसला आणि रामायण मालिकेतून स्वप्निल कुशची भूमिका गाजवताना दिसला। श्रीकृष्ण मालिकेमुळे स्वप्निलला हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी लोकप्रियता मिळाली। सजन रे झूठ मत बोलो, गोलमाल है भाई सब गोलमाल है, आंचल की छाव में, अशा हिंदी मालिकेमधून तो महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसला। आणि हिंदी मालिकेनंतर स्वप्निलने आपली पावले मराठी चित्रपटसृष्टीकडे वळवली। दुनियादारी, तुही रे, मितवा, मुंबई पुढे मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अशा मालिका आणि चित्रपटांमधून स्वप्निल जोशी याला मोठी लोकप्रियता मिळत गेली।

0: रसिक, लहानपणापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केलेले हे कलाकार पुढे जाऊन चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात आणि शालेय सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होऊन अभिनयाची आवड जोपासत असताना चित्रपटात काम करण्याची संधीही अनेकांना मिळते. यातूनच पुढे जाऊन हे कलाकार चित्रपट आणि मालिकांमध्ये स्थिर स्थावर होतात. आताच्या काही चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर चिंटू, फँड्री, एलिझाबेथ एकादशी, शाळा, बालकपालक, टिंग्या, नाळ चित्रपटांची यादी खरं तर लांबलचक आहे आणि या चित्रपटातल्या बालकलाकारांच्या भूमिका या विशेष गाजल्या. हेच बालकलाकार पुढे आपल्याला नायक नायिकेच्या भूमिकेत दिसतील यात काही शंका नाही.
1: आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

0: फक्त शिवाजायला शिकू नका विनंती
1: याच्यासारखं.
2: अरे तो फुकण्याच्या म्हणजे काय शिवे का रे? अरे फुकण असते का चुलीची नरसाय.
3: गरम चाय, गरम चाय,
1: गरम बांगड़े, गरम बांगड़े.

0: नाही त्याचा अर्थ काय?
1: टिकाऊ
0: टिकाऊ
1: ती राणी खूप वर्ष टिकली ना,
0: ही पण टिकेल. बावली बांगड्या घ्या, बांगड्या बांगड्या घ्या, बांगड्या.
2: रसिको सप्तरंगी सात हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आज आपण सप्तरंगी सात या कार्यक्रमात बालकलाकार बालकलाकारांविषयी बोललो, ते पुढे जाऊन नायक झाले, लेखक झाले, दिग्दर्शक झाले, निर्माते झाले आणि त्यांनी आज त्यांची कारकिर्द आपण बघितली तर आपल्याला कळतं की अगदी लहानपणापासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे आणि आत्तापर्यंत ते फार चांगल्या पद्धतीने काम करत आहे चित्रपटसृष्टीमध्ये. एक गाणं तुम्हाला नक्की ऐकवणार आहे आणि गाण्यानंतर ठीक 3:57 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 4 मी तुमच्यासाठी घेऊन येतोय कार्यक्रम सांजेच्या पारी. तोपर्यंत ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

मराठी ठळक बातम्या। सार्वजनिक वितरण प्रणालीत मदत करणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला। नीट पेपरफुटी प्रकरणी CBI ने आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली। डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस

हां अशी त्यांची नावं आहेत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लँडेस्टाईन मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. अच्छा, ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा। सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा। शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद। सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर। सांजेच्या पारी।
2: राम राम मंडळी, न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्जवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजेच्या पारी। या कार्यक्रमात मी रंगा तुमचं मनापासून स्वागत करतो। बरं का तर मंडळी, बरं आहे ना? आज बी गप्पा हनुच आण, गावरान गाणी बी ऐकू, चालते ना?

मंडळी. नवरदेव या शब्दातल्या देव या शब्दाचा अर्थ आहे नारायण, अर्थात विष्णूचं रूप. नुकत्याच लग्न झालेल्या हळदुल्या नवरा नवरीकडे बघून आज बी वा काय शोभतोय लक्ष्मी नारायणाचा जोडा असं कौतुकानं म्हणण्याची पद्धत आहे. काय लगीन झाल्यावर नवरी येते ती उमऱ्यातलं धान्याचं मापड ओलांडून, ती लक्ष्मीचं रूप. तोरण लावलेल्या मांडवातला नवरदेव नंतर त्या घरचा जावई होतोय. आता जावयाचा मानपान राखण्याची जबाबदारी ही सासूरवाडीवर येते. सणासुदीला लगीन कार्या जावयाचा मान नाही राखला तर जावय रुसून बसलाच म्हणून समजा. काय पहिल्या संक्रांतीला लग्न झालेल्या मुलीला काळी साडी तर जावयाला हत्ती देतात. पूर्वी खरा हत्ती द्यायची पद्धत होती बरं का, आता हत्ती म्हणजे ऐश्वर्याचं प्रतीक. आता काळ्या कपड्यापासून कापूस भरलेला हत्ती दिला जातोय आणि त्यावर गुळाच्या ढेप्या बी देतात.

मंडळी, अधिक मास म्हणजे का नाही, 3 वर्षातून एकदा जास्तीचा महिना येतोय, 13वा महिना, त्यो अधिक मासाचा महिना. आता या महिन्यात का नाही देव धर्म पूजा अर्चा सत्यनारायण अशा लय परंपरा पाळल्या जातात. नदीला जाऊन आंघोळ करायची, या महिन्यात पुण्य पदरात पाडून घ्यायची, नुसती धावपळ सुरू राहते. पर याच्यात काही नवल नाही, सध्या मजा आहे त्या जावय लोकांची. या महिन्यात जावयाला बोलवून पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून जेवू घालायची परंपरा पडली आहे. जावयाला कापडं, टावेल, टोपी आणि सासऱ्याची जशी परिस्थिती असन का नाही, तसं या महिन्यात मानपान केला जातो.

0: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
1: मंडळी, सांजच्या पहारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि रंगाज तुमच्या बराबर आहे. काही का नाही, आपल्या संस्कृतीत परंपरेत प्रत्येक नात्याला मानानं वागवलं जातं. अधिक मासानिमित्त असंच एक हळूवार नातं, ती म्हणजे सासू सासऱ्यां जावयाचं. आपल्या पुरीला सासरच्या वातावरणात प्रेमानं सांभाळून घेणारा जावय हा पुरीच्या आईबापांना नारायणासारखं वाटतं. म्हणून या महिन्यात जावयाचा मान म्हणून त्याला वान दिलं जातं. अधिक मासातला प्रत्येक दिवस हा शुभ असतोय मंडळी, तरी देखील जावयाच्या सवडीनं त्याला घरी बोलवून त्याचा सागरसंगीत सत्कार केला जातोय. अलीकडं तर काय प्रत्येक गोष्ट थाटामाटात साजरी करायची प्रथा झाल्यामुळं जावयाला काय वान द्यायचं याबाबतीत बी चढावड पाहायला मिळते. काय चांदीचं तामन, चांदीचं निरांजन, चांदीचा पियला अशा वस्तू भेट म्हणून देता येतात. अर्थात हा सगळा भाग इच्छेचा, हौशेला मोल नसतं मंडळी. पण शास्त्रानुसार अनारस, म्हैसूर पाक, नाहीतर बत्तास असं छिद्र असलेल्या पदार्थाचं वान देण्याची पद्धत आहे. तर मग समस्त जावई मंडळी, ह्यो तुमचा महिना आहे. काय मग कधी जात आहे सासूरवाडीला? तुमची लय मजा आहे.

0: मंडळी, अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखले जाते. आपल्याकडे का नाही अधिक मास अतिशय पवित्र मानला जातोय. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना खास असतोय आणि सर्वात महत्त्वाचं हा महिना म्हणजे जावयाचं लाड करण्याचा महिना असतोय. फक्त जावयाचं नाही बरं का, तर सासूर वाशिन लेकी वाळीचं भी कौतुक करण्याचा हा महिना आहे. मंडळी, अधिक मासाचं निमित्त म्हणून सुवासिनींना जोडवी बदलण्याचं निमित्त मिळतंय. जोडवी हे सौभाग्य लिहिणं म्हणून पायात घातलं जातं. जोडव्यामध्ये बी सुंदर नक्षीदार प्रकार असतात आणि दर 3 वर्षांनी अधिक मासाची आठवण म्हणून नवीन जोडवी घेतली जात्यात. तर मग महिला मंडळ, तुम्ही बी खुश ना? काय मंडळी, हाय त्या गोष्टीत समाधान मानलं का नाही? का खुश राहता येतच की नाही का?
1: सांगा ह्या वेळी.

0: मंडळी, मी तुम्हाला आधी सांगितलं तसं का नाही, आमच्याकडे ना अधिक मासाला धोंड्याचा महिना असं म्हणलं जातं. आता धोंड्याचा महिना असं का बरं म्हणत असतात बरं, तर आडमुठ्यासारखा, मध्ये झालेल्या दगडासारखा, म्हणजे धोंड्यासारखा नाही का आलेला महिना, म्हणून धोंड्याचा महिना असं बी एक मत आहे. मंडळी, धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे त्याला धोंडा म्हणलं जातं बरं का. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो त्याला दिंड म्हणतात, आणि तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा नाही तर धोंड्यासारखा वळून उकडवला जातो त्याला धोंड्याचा निवद म्हणतात. आणि जेवताना जावयाला आग्रहानं थोडं खायला घालतात आणि त्याच्या रूपानं नारायणानं धोंड्याचा निवद स्वीकारला असं समजतात. त्याच्यामध्ये कोणी कोणी सासरे सोन्याची अंगठी बिंगठी देतात. आता हे समजा मला बंड्यानं सांगितलं बरं का, काय त्याची सासूरवाडी मराठवाड्यातली आहे ना. आता बंड्याच्या सासूरवाडीची बी गंमत आहे ती सांगतोच, पण या झाक गाण्यानंतर.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

पनकराई बंड्याच्या सासरच्यांनी त्यांना निवदात मिरचीचा ठेचा टाकला होता झणझणीत. आणि मग बंड्याला अशी काय मिरची लागली का नाही, त्याला दुसरं काय खाता झालं नाही, त्यो डबड घेऊन पळाला का नाही, त्यो पळालाच. आता अजाबात त्यो सासरवाडीचं नाव काढत नाही. मंडळी काय अशी थोडी बहुत मस्करी चालतेच की हा.

हा तर बांड्याची गोष्ट सांगत होतो. काय झालं मंडळी, बांड्या का नाही दोंड्याच्या महिन्यात मोठ्या रुबाबात गेला सासूरवाडीला. सासू सासऱ्याने बी त्याचं लय मानभान केलं. आता हे पुढं पंचपक्वानाचं ताट ठेवलं, पण पहिल्यांदा धोंड्याचा निवत खायचा आग्रह धरला. बांड्याला काही कळलंच नाही, त्याला वाटलं गॉड असेल काहीतरी.

हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी। आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्झ वर FM रेनबो। दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद।

मंडळी धोंड्याच्या महिन्यात का नाही, जावयाला दान केलं ना पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. आणि या वाढत्या महिन्याला शास्त्रकार्यांनी अशुद्ध महिना म्हणलाय, म्हणजे लग्न मुंजी अशी शुभ कार्य करत नाहीत. या काळात व्रत दान धर्म करतात. अधिक महिना आला म्हणजे वर्षात एक महिन्याचा खर्च बी वाढतो, म्हणून तर दुष्काळात 13वा महिना असं म्हणतात. हा आणि जावयाबद्दल बोलत होतो तर जावयाचे का नाही 4 प्रकार पडतात. पहिला म्हणजे साखऱ्या जावई. साधारण 2% जावई ह्या प्रकारात मोडतात. हे जावई का नाही 100 किलोमीटरपेक्षा लांब नाहीतर परराज्यात नाहीतर परदेशात असतात, म्हणून हे वर्ष 2 वर्षात न सासरवाडीला जातात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोडधोड पदार्थ तसंच कपडं लत्त देऊन यांचा मानपान होतो, म्हणून हा साखऱ्या जावई. आणि जावयामध्ये हाच उत्तम प्रकार आहे बरं का मंडळी.

0: आपण ऐकत आहात दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारी सप्तरंगी FM रेनबो वाहिनी।
1: मंडळी न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि आज सांज जपारीमध्ये रांगा तुमच्या बरोबर आहे। मी जावईंच्या प्रकाराबद्दल बोलत होतो बरं का। दुसरा प्रकार आहे भाकऱ्या जावई। या प्रकारात का नाही 95% जावई मोडतात। आता हे जावई सासरवाडीपासून 100 किलोमीटरच्या आत राहतात, कधी तर एका गावात बी राहतात आणि हे सासरवाडीला वरचेवर जात असतात। तर काही वेळेला बायकोला तिच्या आईवडिलांची आठवण आली तर तिच्यासोबत जावं लागतं। आता यांचं जाणं कसं नेहमीच असतं आहे म्हणून ह्या जावयाला खाण्यासाठी जे घरात केलं जातं का नाही तेच वाढलं जातं, तर कधी कधी फक्त चहावर भागवलं जातं। हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपण नसतोय म्हणून हा भाकऱ्या जावे। मंडळी जावयाचा अजून दोन प्रकार राहिल्यात बरं का, ते सांगतो। आधी हे गाणं ऐका की

मंडळी साखरिया आणि भाकऱ्या जावयानंतर तिसरा प्रकार म्हणजे ढोकऱ्या जावे. ह्या प्रकारात का नाही 2% जावे सापडतात, हे घर जावे असतात. या जावयाला घरात पाणीसुद्धा स्वतः घ्यायला लागते, तर कधी कधी घरात भाजीपाला दूध असं वाहन सामान आणून द्यायला लागते. यांना कधी कधी घरात झाडू बी मारावा लागतोय. आता हा घरातलाच म्हणून मानपान तर सोडा, पण दिसात नाही केलेला अपमान नक्की, म्हणून ह्यो ढोकऱ्या जावे. चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे दयावान जावई. हा जावई सासरच्या लोकांना कायम मदत करतो, बायकोचं ऐकतो, त्याला सासरची मंडळी कायम गोडगोड बोलून लुटत्यात. हा 1-2 वर्षातनं सासरी येतो, त्यावेळी त्याच्याकडे गावातली लोक दयेनं बघत्यात. आता तुम्हीच बघा, तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारात मोडताय ते.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो।
1: मंडळी न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि सांजच्या पहारी या कार्यक्रमात मी रंगा तुमच्या बरोबर आहे। जावई हा जिव्हाळ्याचा आधाराचा धागा पूर्वीपासून जपण्यात आला आहे आणि प्रत्येक नातं हे शब्दातनं सांगण्यापेक्षा प्रतीकातनं उत्सवाच्या माध्यमातनं साजरे करण्याची सवय ही आपल्या संस्कृतीनं लावली आहे। काळ बदलला तशी सण उत्सवाची पद्धत भी बदलली, वाण देण्याच्या वस्तू भी बदलल्या, मात्र परंपरांची साखळी अतूट राहिल्यानं नात्यांमधलं अवघडलेपण हळूहळू दूर व्हायला लागलंय। तर मंडळी, काय चुकलं बाकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा। ठीक 5 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि बातम्यानंतर हिंदी गाण्याचा कार्यक्रम होईल। उद्या सकाळी 5 ते 8 वाजता FM रेनबोवर माधुरी तुमच्या बरोबर असणार आहे। आपली भी पुन्हा लवकरच भेट होईल, तवर ऐकत राहावा आणि ऐकत राहावा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी।

तेल बगानेती वाड्यापासून गुळ ही घेती हिन गुजराला येडा केला गुळा झाला या बामन सोडून दिलं देव ध्यान।

आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लँडेस्टाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करता येणार. आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम. नागपूर इथं सर्वाधिक 45.4 सेल्सिअस तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा

0: कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योगदिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संयम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचं अनावरण करण्यात आलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्याच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत IFMS आणि अॅग्रीस्टॅक प्रणालीचं एकत्रीकरण करण्यात येत असून खत विक्री प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि शेतकरी हित साध्य करण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. केंद्र शासनामार्फत फर्टिलायझर सेल एप्लिकेशन सिस्टीम FSAS हे मोबाईल आधारित ऍप विकसित करण्यात आलं आहे. या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना QR कोडद्वारे खतांचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी केलेलं QR कोड आधारित बुकिंग 3 दिवसांसाठी वैध राहणार असून संबंधित शेतकरी त्यांच्या सोयीनुसार निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतील अशी माहिती कृषी संचालक सुनील बोरकर यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य करताना वापरलेली भाषा सहन केली जाणार नाही आणि अशा प्रकारची भाषा वापरल्यास भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा वक्तव्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. कृषी आयुक्त कार्यालय, पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा, उमेद अभियान आणि राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांसाठी गेल्या 25 मे पासून डिजिटल शेती शाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून खरीप हंगामातील विविध पिकांचं आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या शेती शाळेमध्ये दररोज वेगवेगळ्या पिकांनुसार तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या तांत्रिक शंकांचं निरसन झूमच्या चॅट बॉक्समध्ये किंवा युट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून करता येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता लाभार्थी सत्यापन ऍप अर्थात बेनिफिशियरी सत्यापन ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे

वृद्ध विधवा निराधार व्यक्ती तसंच दिव्यांग लाभार्थ्यांना तहसील कार्यालय बँक अथवा पोस्ट ऑफिस इथं वारंवार जाण्याची आवश्यकता राहणार नाही. पात्र लाभार्थ्यांना स्वतः अथवा इतर नातेवाईकांच्या मदतीनं अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत संगणक परिचारक कर्मचारी यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. याचबरोबर सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र तसंच नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून देखील लाभार्थ्यांना या ऍपद्वारे ऑनलाईन पद्धतीनं हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. ही सेवा लाभार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध राहणार आहे. लाभार्थ्यांनी सेतू सेवा केंद्र नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सेवा घेतल्यास त्यासाठी किमान 50 रुपये इतकं सेवाशुल्क द्यावं लागेल. केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील खाण कंपनी कोल इंडिया लिमिटेड CIL मधील आपला 2% हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया बिगर खुदरा गुंतवणूकदारांसाठी विक्री प्रस्ताव OFS अंतर्गत आज खुली करण्यात आली. यासाठी प्रति शेअर किमान 412 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. या विक्रीतून सरकारला सुमारे 5,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र अर्थात UDID कार्ड उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांनी दिनांक 15 जूनपर्यंत अर्ज करावेत. हे अर्ज स्वावलंबन पोर्टलद्वारे ऑनलाईन करून त्यांची प्रत संबंधित तहसील कार्यालयाकडे सादर करणं आवश्यक आहे. विशेष सहाय्य योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून आज दुपारी 2:30 नागपूर इथं सर्वाधिक 45.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात 44.6° सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती आणि गडचिरोली इथं 44.2, गोंदिया 43.6, गोंदिया अकोला 43.3, अमरावती इथं 43.2 तर बुलढाण्यात 39.6° सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासांसाठी नागपूर वर्धा चंद्रपूर वाशिम गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांनी दिला असून प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असंही मोदी यांनी म्हटलं आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणॉयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणॉय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचेही सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. राज्यामध्ये प्राण्यांमधील लाळ खुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लसीकरण फेरी 9ची पूर्वतयारी वेगानं सुरू झाली आहे. या फेरीसाठी राज्याला मे महिना अखेरीस तब्बल 119,19,00,000 लस मात्रा प्राप्त होणार आहेत. ऐनवेळी लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच वितरणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागानं नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करता येणार. आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम, नागपूर इथं 44.4° सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर

0: करावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमीभाव 1,580 प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मव्यामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे

सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन। आणि आता बातम्या विस्तारानं। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे। वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते। यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं।
1: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं। सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में एफसीआई का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे। दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया। और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं।
0: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला। सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे। आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे। सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं, ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं। आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं। या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
2: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते। ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा दीदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIR मुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालय

यांना फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात रसिक हो, 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या वंदन कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे.

आणि आता आजचा सुविचार, काहीही आपलं नव्हतं, काहीही आपलं नाही आणि काहीही आपलं राहणार नाही हे जर आपण स्वीकारलं तर जीवन जगणं सोपं होतं.

कुठं झाला प्रातःकाल, आणि आपल्याकडे मग त्या त्या दिवसानुसार आपण त्या त्या देवतेची कशी पूजा बरं करत असतो. खरं तर वेदांनाही ज्याचा पार लागला नाही, ज्याचा अंत लागला नाही, असा जो ओंकाराचा नाद आहे तो वेगळाच आहे. आणि जेव्हा आपण ईश्वराचं स्मरण करत असतो किंवा त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा ही जी भक्ती आहे ना, ही उपासनेशिवाय होऊ नाही शकत. रसिक हो, साधनेशिवाय, उपासनेशिवाय हे शक्यच नाही आहे. फक्त तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि झालं नाही, सतत साधना करावी लागते, रोज जप करायला लागतो, स्मरण करावं. आणि याच्यामध्ये संतांचे अभंग आहेत, संतांनी बऱ्याचशा खूप छान अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. अंधारी आहे राती उगवे हा गभस्ती सूर्य, मालवेना दित्ती गुरुकृपा, तो हा कृष्ण हरी गोकुळा माझारी, हा चराचरी प्रकाशला, आदिमध्य अंत तिन्ही झाली शून्य, तो कृष्ण निधान गोपवेशे, निवृत्त निकट कृष्ण नाम पाठ, आवडी वैकुंठ वसिन्नले. निवृत्तीनाथांचा हा अभंग आहे. म्हणजे अंधारी रात्र आहे, पण गुरुच्या कृपेमुळे या अंधाऱ्या रात्रीत सुद्धा गभस्ती म्हणजे सूर्य उगवलाय आणि त्याचा प्रकाश, मालवेना दीप्ती गुरुकृपा, प्रकाश त्याचा कधीच मंद होत नाहीये. आणि हा सूर्य म्हणजेच गोकुळीचा कृष्ण, आणि तोच प्रकाशरूपाने चराचरामध्ये वसलेला आहे, प्रकाशला आहे. आणि याच्या ठाई जो आहे ना, आरंभ नाही, मध्य नाही आणि अंत असं काहीच नाहीये. आणि याच नामाचा, या ईश्वराच्या नामाचा जप माझ्याजवळ आहे, आणि त्याच नामाच्या आवडीनं संपूर्ण जीवन माझं वैकुंठ झालेलं आहे. आवडी वैकुंठ वसिन्नले असं सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं की कितीतरी वेगवेगळी नावं आहेत ईश्वराची, शंकर, विष्णू, मारुती, ब्रह्मा, विष्णू, महेश. ईश्वर वेगवेगळ्या नावांनी जरी ओळखला जात असला ना, तरी तत्व एकच आहे. तोच शिव, तोच हरी, तोच ब्रह्मा, तोच विष्णू असं आहे. आणि त्या नामात असलेला शब्द, त्यात प्रेम उतलं की बनतं ते ईश्वर. त्या ईश्वराचं नाव कुणाचंही घ्या, पण ते शेवटी साध घालतं ते त्या ब्रह्मतत्वालाच. मुळात शिव आणि विष्णू हे दोन्ही म्हणावे तर ब्रह्म एकच, ईश्वरी शक्ती एकच आहे, पण ती वेगवेगळ्या रूपानं निर्गुण निराकार ब्रह्म साकार झालं आणि मग वेगवेगळ्या रूपांमध्ये, म्हणजे जशी जशी ती शक्ती प्रकट होत गेली ना, त्या त्या अवतारांची नावं आपल्याला मिळत गेली. मग ते श्री दत्तात्रेय असू देत, नृसिंह असू देत, गणपती बाप्पा असू देत, मारुती असू देत, हनुमान, किती कितीतरी नावं आहेत त्याच्यामध्ये. आणि मग आपल्या पूर्वजांनी

श्रुती स्मृती पुराणांमधून अनेक नामांचा सुद्धा शोध लावला आणि त्याच्यानंतर ही जी असंख्य नामं आहेत ती आपल्या समोर आली. त्यातूनही गुरु दत्तात्रेयांचं नाव घेतल्यानंतर एक वेगळीच अशी शांतता लाभते मनाला. पहा,

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तीच्या स्वरूपात आपण दत्तमूर्ती अनेक ठिकाणी पाहतो आणि तेच स्वरूप असेल असंही आपल्याला वाटत असतं. म्हणजे आज सगळ्या ठिकाणी दिसणारी ही दत्तमूर्ती त्रिमुखी आहे, बरोबर. उपनिषद, पुराण, महाभारत या सगळ्यांमध्ये पाहिलं तर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांची मूर्ती ही त्रिमुखी नाही आहे रसिक हो, तर एकमुखी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी प्राचीन मूर्तीविज्ञानामध्ये सुद्धा दत्तात्रेयांची मूर्ती आपल्याला एकमुखीच पाहायला मिळते. भागवतामध्ये देवत्रयींनी अत्रींना यज्ञ ध्यायती ते वयम, म्हणजे तू ज्या एका तत्वाचं ध्यान करतोयस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे त्यानंतर मग 13व्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं दत्तात्रेयांचं स्वरूप आहे. अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचं दर्शन जे झालेलं आहे ते एकमुखीच आहे. आणि गुरुचरित्रातलं जी परंपरा आहे त्यांना ते सुद्धा, म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला तशीच मूर्ती किंवा त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी अशा पाहायला मिळतात. म्हणजे एकमुखी किंवा त्रिमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्तपादुकांची पूजा अर्चासुद्धा ही दत्तस्थानावर केली जाते. पण त्याच्याही बरोबरीनं आणखीसुद्धा अशी काही ठिकाणं आहेत की जिथे श्री दत्तात्रेयांची पूजा किंवा त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता श्रीक्षेत्र कोळंबी हे जे आहे हे नांदेड जिल्ह्यात आहे, नारायणगाव तालुक्यामध्ये. इथे तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती आहे, अनुसूया मातेची मूर्ती आहे आणि तिथे ब्रह्मयंत्र पण पाहायला मिळतं. हो, म्हणजे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं हे ठिकाण आहे. म्हणजे नांदेड देगलूर मार्गावर त्या तिथल्या परिसरापासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर असणारं कोळंबी हे गाव, आणि या गावाच्या पूर्वेला एक मठ आहे, तो मठ म्हणजेच इथलं दत्त संस्थान असं सांगितलं जातं. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं की इथलं वैशिष्ट्य असं आहे की दत्त महाराजांची प्रतिमा आहे, सोबत माता अनसुयेची मूर्ती पण आहे आणि त्याच्या बरोबरीनं एका पाषाणावर कोरलेलं ब्रह्मयंत्र, त्याची प्रतिष्ठापनासुद्धा इथे केलेली आहे. याला श्रीयंत्र असं सुद्धा म्हणतात आणि या ब्रह्मयंत्रावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह कोरलेली पाहायला मिळतात. म्हणजे अशी ब्रह्मयंत्र जर पाहायला गेलं तर खूप कमी आढळतात आणि ती कुठे आहेत, नेपाळला आहे, काशी, श्रृंगेरी आणि हे कोळंबी हे नांदेडजवळचं ठिकाण इथे आहे. आता याच्यापैकी एक यंत्र जे काशीला होतं ते मॅक्स मुल्लर स्वतःसोबत लंडनला किंवा इंग्लंडला घेऊनसुद्धा गेले होते असं आहे. त्याच्यामुळे इथे अनेक सोहळे होतात. म्हणजे कार्तिक पौर्णिमेला तर मोठा उत्सव असतो 3 दिवसांचा. म्हणजे पहिल्या दिवशी अन्नपूजा असते, दुसऱ्या दिवशी महापूजा असते आणि तिसऱ्या दिवशी पालखी असते, चौथ्या दिवशी कला, असे मोठे कार्य